0: सोमवार ते शुक्रवार
1: सकाळी 9 to 10 AM
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: नमस्कार श्रोतनो, शेळी सोबत आपण आहात त्या रेडिओ मनोरंजन वर. एंड सकाळ बीच कार्यक्रमात

मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा. आणि या क्षणी ऐकूया पहिलं गाणं तुमच्यासाठी. वाजता आहोत जय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात पहिलं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी सैरात, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, गाणं हे केवळ ऐकण्याचं नसतं, ते जगण्याचं असतं. आणि आशा भोसले यांचा आवाज हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे. अँड येस श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढची काही गाणी. अँड श्रोत्यांनो, या गाण्यांद्वारे त्यांना आदरांजली वाहूया.

श्रोत्यांनो, आशा भोसले म्हटलं की त्यांनी गायलेली भावगीत अनिवार्य आहे, तेव्हा या क्षणी त्यांच्याच सुमधुरावाजात ऐकूया एक भावगीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, आशा भोसले यांच्या गाण्यांनी कार्यक्रम रंगत आहे या क्षणी. आणि त्यांनी गायलेली लावणी जर आपण ऐकलं नाही तर त्यांच्या या गाण्यांचा प्रवास अनिवार्य आहे, अपूर्ण आहे. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी त्यांच्याच सुमधुरावाजात ऐकूया एक ठसकेदार लावणी, याचा आस्वाद घेऊया.

10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्यूनिंग करा आमच्यासोबत, आजची सकाळ एन्जॉय करा. फराळ शत्रू एन्जॉय करा. पुढचं गाणं तुमच्यासाठी वाजता होत कसं तरी हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढचे गाणे ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळे फक्त तुमच्यासाठी. वेळ आणि नशीब, वेळ आणि नशीब दोन्ही बदलतात, फक्त संयम ठेवायला हवा. कारण श्रोत्यांनो, योग्य वेळ आल्यावर सर्व काही तुमच्या बाजूने घरू लागतं. तेव्हा श्रोत्यांनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. ट्यून करत राहा, आमची साथ देत राहा. या क्षणी ऐकूया दशावतार या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्यांना या कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.